0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: वेणुधुणी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमस्कार, वयम शृण्वंतः स्मः वेणुध्वनी FM 90.4 KLE कनसू संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 41 प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 1 ऑक्टोबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. शांतता ही आत्म्याची भाषा आहे. शांततेत आपले मन शोधा आणि तुमच्या आत्म्याचा आवाज ऐका. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. आज आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तींचा दिवस आहे, तसेच आंतरराष्ट्रीय कॉफी दिन सुद्धा आजच आहे. त्याचबरोबर काश्मीर आतंकी हल्ला झाला आणि राज्य विधानसभेच्या इमारतीवर अतिरेक्याने हल्ला केला, त्यामध्ये किमान 38 लोकांचं निधन झालं. सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेअर प्रकाशित केले, तेही आजच्याच दिवशी. MTR हाँगकाँग जलद परिवहन रेल्वे प्रणाली सुरू झाली, तीही आजच. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी अमेरिका देशातील पहिल्या लष्करी गुप्तचर संस्थेची स्थापना ही आजच्याच दिवशी झाली. भुवनेश प्रसाद सिन्हा यांनी भारताचे 6वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला, दिवस होता आजचा. भारत देशात दशमान पद्धत वापरण्यास सुरुवात झाली, तीही आजच्याच दिवशी. भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले, तोही दिवस होता आजचा. साल होतं 1837. आता आजचे जन्मदिवस पाहू. चिरंजीवी सरजा भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते यांचा जन्म आजचाच आहे. दलवीर भंडारी भारतीय वकील यांचाही जन्म आजच आहे. रामनाथ कोविंद भारत देशाचे 14वे राष्ट्रपती यांचाही जन्म आजच्याच दिवशी. शिवाजी गणेशन दाक्षिणात्य अभिनेते यांचाही जन्म आजच्याच दिवशी. गदी माडगुळकर गीतकार कवी लेखक आणि अभिनेते यांचाही जन्म आजच. सचिन देव बर्मन भारतीय संगीतकार व गायक पद्मश्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. AK गोपालन भारतीय शिक्षण तज्ञ यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

गुणधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषा तुमच्या सोबत. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. आज कुटुंबासमवेत आनंद आणि उत्साही दिवस असेल. तुमची मेहनत, समर्पण आणि चिकाटी कामाच्या ठिकाणी दिसून येईल, जी वरिष्ठांनाही प्रभावित करेल. वृषभ रास, आज दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातम्यांसह होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. मिथुन रास, आज दिवस मानसिक दृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो, परंतु तुमचे गंभीर विचार आणि एकाग्रता तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल. कर्क रास, असा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. पालकांचा स्नेह आणि पाठिंबा मन आनंदी ठेवेल. सिंह रास, आज विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा आणि बुद्धिमत्तेच्या बळावर यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध राहतील. कन्या रास, आज नशिबाचा चांगला पाठिंबा असेल आणि वैवाहिक जीवनात गोडवा राहील. जोडीदाराशी असलेले संबंध दृढ होतील. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. वृश्चिक रास, आज तुम्ही बुद्धिमान

सक्षमता आणि हुशारी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा आणि आदर मिळेल. धनुरास, आज तुम्ही तुमच्या कामात तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्हाला त्यांचा चांगला लाभ देखील मिळेल. मकर रास, नोकरी आणि व्यवसायासाठी आजचा दिवस खूप अनुकूल असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. कुंभ रास, आज दिवसाची सुरुवात उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने होईल. तुम्ही मित्र किंवा कुटुंबासमवेत सहलीचा आनंद घेऊ शकता. शेवटची मीन रास, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आणि भाग्यवान असेल. तुम्ही प्रत्येक कामात देवाची कृपा अनुभवाल आणि तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहून दोन्ही 90.4 FM KLE.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहो. तुलसी तंती भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी सुजलाऊनचे संस्थापक यांची आज पुण्यतिथी. गुल मोहम्मद जगातील सर्वात बुटकी व्यक्ती यांची पुण्यतिथी आजच आहे. दिवाकर नाट्यछटाकार यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथी आणि यासोबत मनीषा निरोप घेतीये, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE कणसूर. नमस्कार.

0: ज्यामध्ये आपण डॉक्टर कावेरी हुल्याळकर यांना ऐकणार आहोत. त्या बी एम कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटलच्या बालरोग विभागातील डॉक्टर आहेत. स्तनपानाचं महत्व आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. मी डॉक्टर कावेरी हुल्याळकर, बेळगाव येथील KLE श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय येथे बालरोग विभागात काम करत आहे. आज आपण KLE वेणुध्वनी मार्फत स्तनपान आणि त्याचे महत्व व फायदे याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. जसे की 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. स्तनपानाचे महत्व, फायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या काळात बरेच प्रयत्न केले जात आहेत. बाळाच्या आरोग्यासाठी आईचे दूध हे अतिशय महत्त्वाचे असते आणि बाळाला पुढच्या आयुष्यात त्याचे अनेक फायदे होतात. याबाबत आईच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, जसे की बाळाला दूध कधी पाजावे, बाळाला पाजलेले दूध पुरेसे आहे किंवा नाही, स्तनपानामुळे बाळाला काय काय फायदे होतात आणि तसेच स्तनपानामुळे आईला काय काय फायदे होतात याबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत. अधिक माहितीसाठी आपण KLE श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल येथील बालरोग विभागामध्ये संपर्क साधू शकता. जसे की स्तनपान हा बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्तनपान म्हणजेच आई व बाळ यांचं नातं दृढ करणारा प्रसूतीनंतरचा एक अतिशय नैसर्गिक टप्पा आहे. प्रसूतीनंतर स्तनपान कधी सुरू करावे? प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काळात आईच्या स्तनामधून जो चीक येतो त्याला आपण कोलोस्ट्रम असे म्हणतो. हा चीक बाळासाठी अतिशय अमूल्य असतो. या चिकामध्ये जीवनसत्व A, K अतिशय मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचबरोबर त्यामध्ये अनेक प्रतिबंधक द्रव्ये, लॅक्टोफेरिन, उष्मांक, इम्युनोग्लोबुलिन असल्यामुळे बाळाचे जंतुसंसर्गापासून रक्षण होते. स्तनपान हे लगेचच प्रसूतीनंतर 10 ते 15 मिनिटातच चालू करावे. स्तनपान कसे द्यावे? तर स्तनपान देण्यासाठी 2 प्रकारच्या पद्धती असतात. एक म्हणजे ब्रेस्ट क्रॉल मेथड आपण ज्याला म्हणतो. यामध्ये बाळाला आपण उलटी करून आईच्या छातीवर ठेवतो, जेणेकरून बाळाचा स्पर्श आईच्या त्वचेशी होऊन बाळ रांगत रांगत स्तन शोधू लागतं व त्यामुळे स्तनपानाची प्रक्रिया चालू होते. स्तनपान हे बाळाचे पहिले लसीकरण असते, त्यामुळे सर्व गायनेकोलॉजिस्ट आणि पीडियाट्रिशियन निव्वळ स्तनपान म्हणजेच एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग हे 6 महिन्यापर्यंत द्यावे असे सांगतात. आता आपण स्तनपानामुळे बाळाला होणारे काय काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेऊ. स्तनपानामुळे बाळाचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास होण्यात मदत होते. बाळाला स्तनपानामुळे ॲलर्जी, अस्थमा, पोटाचे विकार यापासून संरक्षण होते. तसेच बाळाची योग्यरित्या शारीरिक व मानसिक वाढ होण्यास मदत होते. स्तनपानामुळे आईला काय काय फायदे होतात याबद्दल जाणून घेऊ. स्तनपान हे मातेच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे ठरते. स्तनपानामुळे मातेला कमीत कमी अवधीमध्ये वजन कमी करणे अगदी सहज शक्य होते. स्तनपानामुळे स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी होते. उदाहरणार्थ स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, बीजकोशाचा कर्करोग या सर्वांपासून स्त्रियांचे संरक्षण होते. तसेच स्तनपानामुळे होणाऱ्या संप्रेरकाच्या बदलामुळे म्हणजेच हार्मोनल चेंजेसमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. सर्वसाधारणपणे मातेने बाळेला भुकेप्रमाणे दूध पाजावे. तर बाळाला दूध कधी पाजावे हा अतिशय सामान्य प्रश्न आईच्या मनामध्ये निर्माण होतो. तर बाळाला दर 2 तासांनी स्तनपान करणे योग्य ठरते. तसेच बाळ जर 3-4 तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यास बाळाला उठून स्तनपान करावे व अपुऱ्या दिवसाचे जर बाळ असेल, म्हणजेच 7व्या 8व्या महिन्यामध्ये जर बाळाचा जन्म झाला असल्यास बाळाला प्रत्येक दर 2 तासांनी स्तनपान देणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर बाळाला पुरेसे दूध मिळते की नाही हे कसे ओळखावे? स्तनपानानंतर बाळ किमान 2 तास शांत झोपत असेल, तसेच दिवसातून 6 ते 8 वेळा सुशी करत असेल, त्याचप्रमाणे बाळाचे वजन योग्यरित्या वाढत असेल तर आईने समजून घ्यावे की आपण जे दूध देत आहोत ते दूध बाळाला पुरेसे आहे. तसेच अधिक माहितीसाठी आपण बेळगाव येथील केएलईचे श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल बालरोग विभागामध्ये तुम्ही अधिक संपर्क साधू शकता. धन्यवाद.

पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राममध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राममध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 26 पुष्पौषधीची म्हणजेच रॉकरोज या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. आपण मनोव्यापारांची गणित सोडवण्याचा थोडासा प्रयत्न करीत आहोत. मनस्थिती, स्वभाव, मनाच्या जखमा आणि वेदना, त्यांचे शरीरावर होणारे परिणाम या संदर्भात आपण आतापर्यंत एकंदर 25 बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेतली. क्रमांक 26 औषध आहे रॉकरोज. मनुष्य ज्यावेळी एखाद्या भीतीदायक थरारक अनुभवातून जात असतो त्यावेळी द्यायचं हे औषध आहे. आपण यापूर्वी मिम्युलस व आस्पेन ही औषधं भीती या लक्षणाच्या संदर्भात अभ्यासली, परंतु रॉकरोज या औषधाची भीती ही अत्यंतिक स्वरूपाची असते. उदाहरणच द्यायचं झालं तर आग लागलेल्या इमारतीत सापडलेल्या व्यक्तींची मनस्थिती किंवा बुडणाऱ्या बोटीत बसलेल्या माणसांची मनस्थिती याची कल्पना करा. अशा वेळी माणसाच्या मनाला धक्का बसलेला असतो, भीती वाटते, अंगावर जणू काटा उभा राहतो. अपघाताच्या बाबतीत अपघात झालेली व्यक्ती स्वतः तर घाबरून जातेच, पण भोवतालच्या नातेवाईकांना मित्रमंडळींनाही एक प्रकारच्या काळजीयुक्त तणावाच्या अनुभवातून जावं लागतं. अचानक सहन कराव्या लागणाऱ्या अशा प्रकारच्या भीतीच्या दुष्परिणामांसाठी, मानसिक धक्क्यासाठी उपयोगी पडणारं औषध म्हणजेच रॉकरोज. सैन्यातील व्यक्तींना नेहमीच अशा प्रकारच्या अनेक प्रसंगातून जावं लागतं. त्यांना मृत्यूचं भय नसतं, म्हणून भयानक चित्तथरारक प्रसंगातही ते धैर्यानं सामोरे जातात. अशा व्यक्तींना रॉकरोजची जरुरी नसते. आपण आता काही रुग्णांची उदाहरणं पाहू. रेवती, वय 10 वर्ष. शाळेतून घरी परत येत असताना रेवतीच्या बरोबर असलेल्या तिच्या मैत्रिणीला अपघात झाला. एका कारची धडक बसली आणि ती खूप जखमी झाली. पुढे पोलीस पंचनामा वगैरे होऊन तिला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं, पण अपघाताच्या त्या भयानक दृश्याचा रेवतीवर खोल परिणाम झाला. रात्री तिला स्वप्न पडून ती झोपेतून घाबरून उठू लागली. तिची भूकही कमी झाली. रात्रभर ती अस्वस्थच असे आणि मधूनच एक दोन वेळा झोपेतून किंचाळत उठणं खूपच कमी झालं. पण तरीही त्या चित्तथरारक प्रसंगाची आठवण ती विसरत नव्हती, म्हणून हनीसकल दिलं. क्रमांक 16 पुष्पौषधी हनीसकल, भूतकाळ विसरण्यासाठी. म्हणून जवळजवळ

0: चिडी चूक. अमोलची आई तर घाबरून गेली. अमोलला रॉक रोज दिलं आणि थंड पाण्यानं स्पंजिंग करण्यास सांगितलं. ताप उतरला आणि दुसऱ्या दिवशी महाशय पुन्हा दंगामस्तीत सामील झाले. लीलाबाई वय 54 वर्ष. त्यांना प्रवासाची खूप भीती वाटत असे. प्रवास करायचा म्हटला की त्यांना रात्रभर झोपच लागत नसे. इतकी भीती वाटायची की प्रवासाच्या कल्पनेनेही त्या थरथरू लागत. अनेक वेळा संडासला जावं लागत असे. ही भीती म्युम्युलस प्रकारची असली तरी अत्यंतिक होती. अपघातात त्यांच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हापासून सुरू झालेली होती. म्हणूनच मी त्यांना रॉकरोज दिलं. 2 महिन्यांनी लीलाबाई सांगू लागल्या, पूर्वी मी बाजारात करण्यासाठी बेळगावात जायचं झालं तरी बसनं किंवा रिक्षानं न जाता चालत जात असते. आता तशी भीती वाटत नाही. बसमध्ये बसताना रॉकरोजचा एक डोस घेत होते. पण आता मुलीच्या लग्नासाठी परगावी जायचंय, एवढा मोठा प्रवास कसा करू असं वाटतंय. काही आणखी औषध देणार काय? लीलाबाईंना रॉकरोज बरोबर घेण्यासाठी लार्ज हे औषध दिलं. या औषधामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढणार होता. गजाननराव वय 58 वर्ष. त्यांना अनेक प्रकारची भीती वाटत असे. आता आपले हातपाय थकले, अतिरक्तदाबाचा विकार आहे, आपल्याला पॅरालिसिसचा झटका येईल, आपण परावलंबी होऊ, आपली काळजी घेणारी आपली पत्नी मरण पावेल, अशी अनेक प्रकारची भीती त्यांना वाटत असे. इतकंच नव्हे तर वर्तमानपत्रातही अपघाताची बातमी वाचली, टीव्हीवर अपघाताची दृश्य पाहिली की त्यांच्या काळजाचं पाणी होत असे. घामानं ते थपथपून जात. पण शक्यतो आपली ही भीती ते कुणाजवळच बोलून दाखवित नसत. एक दिवस ते आले आणि म्हणाले, डॉक्टर, मी तुमचे पुष्पौषधींविषयीचे लेख नियमित वाचतो म्हणूनच आलो आहे. माझ्या या भीतीसाठी तुम्ही पूर्वी लिहिलेल्या म्युम्युलस या औषधाचा उपयोग होईल का हो? मी त्यांना सांगितलं, तुमची भीती अत्यंतिक स्वरूपाची आहे, यासाठी रॉकरोज या औषधाचा उपयोग होईल. रॉकरोज बरोबरच त्यांच्या एकंदर स्वभावानुसार म्हणजे आपली भीती कुणाला न सांगण्यास प्रवृत्तीनुसार अग्रीमनी हे औषध दिलं. भीतीचं प्रमाण कमी झाल्यानंतर मात्र रॉकरोज ऐवजी काही दिवस मिम्युलसही दिलं आणि गजाननरावांची भीती कायमची नष्ट झाली. आणखी एक उदाहरण. मिनलचा एक दात काढायचा होता. ती भीतीनं दडपून गेली होती. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी तिला रॉकरोज दिलं आणि दात काढण्यासाठीचा आणि दात काढण्याचा समारंभ एकदाचा पार पडला. पहा, जीवनात काही थरारक, भयानक, भीतीदायक, धक्कादायक घडतं तेव्हा वाटणाऱ्या भीतीसाठी जरूर रॉकरोजचा उपयोग करा. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत अमित बिर्जे यांना. ते 17 वर्ष आर्मीमध्ये होते. खादरवाडी गावचे ते रहिवाशी आहेत आणि 2023 ते रिटायर झालेत आणि 2023 त्यांनी श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब हे चालवत आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या खेळांचं ट्रेनिंग ते देतात आणि हे ट्रेनिंग ते टोटली फ्री देतात. जवळजवळ 240 अधिक खेळाडूंना ते सध्या ट्रेन करत आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही आर्मीमध्ये 17 वर्ष सर्व्हिस केलीत सर, तर कसा होता आर्मीचा प्रवास आणि कसं तुम्ही जॉईन झाला तिकडं?
1: आता आम्ही इथंच तो त्यावेळी की आपण आईबाबांच्या सोबत असतो आणि त्यावेळी माझ्या म्हणजे 16 इयर्स झाली. 16 वर्षांनंतर मी एक स्पोर्ट्समॅन होतो.
0: बर.
1: आणि 11th क्लास म्हणजे 11वीची मी एक्झाम पण देऊ शकलो आणि मी भरतीला गेलो होतो पॅराकमांडोमध्ये मी भरती झालो.
0: अच्छा.
1: बेंगलोरला सिलेक्शन झालं. 17 इयर्स अँड 9 मंथ झालेले.
0: बर.
1: 17 वर्ष 9 महिन्यात मी सिलेक्शन झालेलो.
0: म्हणजे वयाच्या
1: 17 वर्ष 9 महिन्यात.
0: बर.
1: आणि तिथं सगळी पॅरामध्ये सिलेक्शन झालो डायरेक्ट. मी तिथं 300-400 मुलं अशी आलेली, त्यामध्ये आम्ही 6 जण असे रनिंग मारलेलो कर्नाटकचे.
0: अच्छा.
1: आणि वेकेन्सी होत्या 4.
0: बर.
1: तर तो प्रवास म्हणजे आपलं घर सोडून एकदा आम्ही देशसेवा करण्यासाठी जात आणि आई वडिलांनी म्हटले की तू खुशीने जायलास की आपली देशसेवा करण्यासाठी. इथं मग मी देशसेवा करण्यासाठी गेलो. देशाची सेवा 17 वर्ष बजून केरून करून आता मी आपल्या आईबाबांची सेवा आणि गावामधील गरजू मुलांची सेवा करण्यासाठी मी आता रिटायर्ड होऊन या श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब चालवत आहे.
0: अच्छा. तुम्ही सांगितलं की वयाच्या 17व्या वर्षी तुमचं सिलेक्शन झालं, म्हणजे 17 वर्ष 9 महिने जवळपास, तर त्या वर्षी सिलेक्शन झालं तुमचं. पण तिथं आपण जावं असं तुम्हाला का वाटलं किंवा ती प्रेरणा तुम्हाला कोणाकडनं मिळाली?
1: आमच्या आजोबाकडून.
0: बर.
1: कारण माझे आजोबा मराठाला इन्फंट्रीमध्ये होते.
0: बर.
1: आणि त्यांनी 1965 आणि 1971 ही लढाई अटेंड केलेली त्यावेळी. आणि ती प्रेरणा माझ्या त्या ह्याच्यामधूनच होती.
0: अच्छा.
1: की मला आर्मीमध्ये सिलेक्शन व्हायचं. मी आजोबावर फिरत होतो त्यावेळी, आर्मी स्कूलमध्ये तुला घालतो असं बोलत होते. त्यावेळी खरं आजोबांची लवकरच हे झाले, डेथ झाले, त्याच्यामुळे जमलं नाही. तर मी त्यावेळीपासूनच माझ्या मनामध्ये होतं की मी एक आर्मीमध्ये सिलेक्शन होऊन आपली देशसेवा करावी.
0: पण ते वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे एकदम लहान वय असं असं काही नसतं का?
1: नाही नाही.
0: अच्छा.
1: कारण जर आपल्याकडं जिद्द आहे की आपण देशसेवाच करायची ठरवलेलीच आहे.
0: बर.
1: तर आपण कशाला वेट करायचं? 17 वर्ष 6 महिन्यात आपल्याला भरती करण्यासाठी दिलेला आहे समय. तर आपण 17 वर्ष 6 महिन्यातच ट्राय जर आहेच करायचं तर 17 वर्ष 6 महिन्यात ट्राय केलो आणि कमी वयात रिटायर्ड होऊन तुम्ही काही इकडे आल्यानंतर कोणताही आणि दुसरा जॉब करू शकता. या जसं मी करायला लागलो तशी देशसेवा करू शकतो.
0: पण ते अगदीच लहान वय आपलं, म्हणजे फक्त 11वीमध्ये शिकत होता तुम्ही आणि 11वीमध्ये तेवढी मॅच्युरिटी पण नसते आपल्याला जवळपास, कारण फक्तच कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असतो आणि ते कॉलेज लाईफ किंवा ते व्यवस्थित समजलेलं नसतं आपल्याला. आणि त्यावेळी हा देशसेवेचा तुमचा ट्राय सक्सेस झाला आणि तुम्ही तुमचं सिलेक्शन झालं, मग कसा होता तो क्षण किंवा काय होती तेव्हाची प्रक्रिया ती सिलेक्शनची?
1: त्यावेळी थोडा टफ होता सिलेक्शनचा प्रक्रिया. आणि जसं आपल्याला आपल्या घरी आपले आई वडील चालायला शिकवतात, तसं आर्मीमध्ये ज्यावेळी आम्ही नवीन जातो त्यावेळी रूल्स रेग्युलेशन अँड डिसिप्लिन त्यांनी जसं आपल्याला आई वडील शिकवतात त्याप्रमाणेच आर्मीमध्ये सुद्धा सेम रूल्स शिकवतात. आणि कसं चालायचं, कसं शिकायचं आणि कसं काय करायचं देशासाठी आणि कोणती रायफल कशी युज करायची, कुठल्या गोष्टी कसं करायचे ते शिकवतात. आणि तो अनुभव असा होता की एक कॉलेजमध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर करण्यासारखा कॉलेज अनुभव होता. होता म्हणतो आपण जर मनानं काय करत असतो त्यावेळी अडकत नसतो आणि जर आपल्याला कोणतरी पुश केलेला असतं तर ते आपण अडकत असतो. मग तो अनुभव मी एकदम मजेत घेतलेला.
0: अच्छा.
1: म्हणजे एन्जॉयफुल आपली ट्रेनिंग पूर्ण केली.
0: मग त्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काय असं शिकवलं जातं सुरुवातीला? म्हणजे आम्ही आता टीव्ही मध्ये वगैरे बघतो कमांडो ट्रेनिंग वगैरे कशी टफ असते, तर अशा प्रकारचं असते ही ट्रेनिंग?
1: होय, अशा प्रकारचं असतंय. कमांडो ट्रेनिंग मध्ये वेगळं असतंय.
0: बर.
1: बाकी अशा प्रकारचे सेम असते. बेसिक 6 महिन्याची ट्रेनिंग असते. त्यानंतर बेसिक मध्ये का नॉर्मल वेपन कशी चालवायची, त्याच्यानंतर वेपन कुठले ड्रिल कसं चालायचं, डिसिप्लिन. आणि आपली जंगलामध्ये म्हणजे साधारण आम्ही ह्याच्यामध्ये जातो, फॉरेस्टमध्ये जातो, जंगलामध्ये जातो, तर कसं जायचं आहे टेक्निक, या भरपूर गोष्टी असं काहीतरी बेसिकमध्ये शिकवतात.
0: अच्छा.
1: आणि ॲडव्हान्सला वेपन बरोबर ट्रेनिंग शिकवतात. ही ट्रेनिंग आम्ही जास्त करून कुठं शेअर करत नाही.
0: अच्छा. मग हे जे ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं त्या ट्रेनिंगमध्ये म्हणजे ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर असे काही तुमचे एक्झाम वगैरे घेतले जातात का, म्हणजे मग त्याच्यातून तुम्ही पुढच्या ट्रेनिंगसाठी अपियर व्हाल असं?
1: आता 9 महिन्यानंतर आम्ही सगळ्या म्हणजे रनिंगच्या टेस्ट असतात, 5 BPT वगैरे असा टेस्ट असतात, फायरिंग असते, त्यानंतर ड्रिलच्या टेस्ट असतात, जंगल वॉर्स कॅम्पच्या सगळ्या टेस्ट असतात. त्या टेस्ट पार केल्यानंतर आम्हाला कसं भेटते.
0: अच्छा.
1: त्या टेस्ट जर मी पास केलो नाही तर आम्हाला काही 29 अशा काही टेस्ट असतात, त्या टेस्ट पास झाल्यानंतर आपल्याला कसं मिळते.
0: ओके.
1: मग कसं झाल्यानंतर आपल्याला 2 इयर्स नंतर 2-3 अशा एक्झाम देऊ शकतो. आम्ही इथूनच ट्राय करायला बघतो की ऑफिसर बनण्यासाठी. मी सांगतोय की ऑफिसर बनायचं असेल तर तुम्ही आर्मीमध्ये सुद्धा पहिला जॉईन व्हा, त्यानंतर तुम्ही कसे एक एक गरीब स्टुडंट आहेत जे ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत की शिकण्यासाठी, तर आर्मी तुम्हाला भरपूर काही सुविधा देते की तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ऑफिसर बनण्यासाठी फुल चान्स आहे की आर्मीमध्ये जाऊन तुम्ही कसम खाल्यानंतर आर्मी ऑफिसर बनण्यासाठी ट्राय केलं पाहिजे.
0: अच्छा.
1: आणि त्यासाठी सगळे ऑफिसर साहेब लोक सगळे हेल्प सपोर्ट करतात.
0: मग तुम्ही आता 17 वर्ष आर्मीमध्ये होता, तर कुठं कुठं म्हणजे काम केलं, कुठं कुठं पोस्टिंग होती आणि काय काय होता तो प्रवास?
1: सगळ्यात पहिला मी इथं आपला बेंगळुरूला ट्रेनिंग केलो.
0: बर.
1: बेंगळुरू ट्रेनिंग करून काही दिवस बेंगळुरूमध्ये राहून मी मद्रास रेजिमेंटला पोस्टिंग झालो.
0: अच्छा.
1: वेलिंग्टन ओटीला. पहिली पोस्टिंग माझी होती आली मला 18 मद्रास, ती मी कपूरतलामध्ये.

0: आपल्या लिस्नर सोबत आपण शेअर करू.
1: तर मी एक अंघोळचाच अनुभव सांगतो, मी जिथं आफ्रिकेला होतो. जशी आपण इथं परिस्थिती आहे तशी कांगोमध्ये फार कठीण परिस्थिती आहे.
0: अच्छा.
1: अशी जसं आपल्याला इथं सगळं काय भेटून जात आहे, एक गरीब मुलगा असला तरी सगळं काय खायला भेटत आहे. तिथं अशी परिस्थिती आहे की फार बेकार परिस्थिती आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण आपली फौज आर्मी जाऊन मस्त असं काम करून त्यांना पीसफुली त्यांना सपोर्ट करून एक मस्त म्हणजे आपल्या जंगलामध्ये असून सुद्धा त्या जंगलामधल्या माणसांबरोबर सगळं काही असं डिसिप्लिन त्यांना शिकून येण्याचं काम आपली आर्मी करते. तो अनुभव चांगला होता तिथं. बाकी आम्ही श्रीनगरला होतो, आईस मधला पण अनुभव मस्त होता. कारण तिथं म्हणजे आपण इथं नॉर्मल टेम्परेचर मध्ये असतो, तिकडे आपण मायनस टेम्परेचर मध्ये जातो. तर इथं आपण म्हणतो की सगळेजण आपण इथं काय स्टेटस बनवत असतो, तर तिथं नाही. बाकी आर्मी हा एक अजून पण वाटतंय मनामध्ये की मी आर्मीमध्ये राहिलो असतो तर मस्त असं वाटतंय. खरं एक मे बेस्ट होम म्हणायचं म्हणजे ते आर्मी.
0: अच्छा. मग तुम्ही रिटायरमेंट कशी काय घेतली की तुम्हाला दिली गेली, म्हणजे काय प्रोसिजर असतं नेमकं ते
1: रिटायरमेंटचं? मी म्हटलो की आता मी थोडस इंजुरी झाली म्हणजे पायाला.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे मी म्हटलो की सर मला थोडी इंजुरी आहे तर मला रिटायर्डची गरज आहे. मला मम्मी पप्पांना बघण्यासाठी कोण नव्हतं, त्याच्यासाठी मी रिटायरमेंट लवकर घेतलो.
0: म्हणजे तुम्ही जॉईन कुठल्या वर्षी झाला? इयर
1: 2006
0: आणि 2023 ला रिटायर झाला. मग म्हणजे जॉईन झाला तेव्हा तुम्ही लहानच होता. मग हे वेगवेगळ्या जसं तुम्ही आफ्रिकेचा एक अनुभव सांगितला, त्यावेळी तुमचं वय किती होतं?
1: त्यावेळी माझं 22.
0: म्हणजे तेही तसं कमीच झालं. बरोबर. मग एवढं सगळं म्हणजे आम्ही आता टीव्ही मध्ये किंवा पिक्चर मध्ये आपल्याला दाखवलं जातं की खूप डिसिप्लिन, लवकर उठावं लागतं आणि एक एकदा खाण्यापिण्याचे वांदे असतात, म्हणजे तुम्हाला लिमिटेड थोडस हे करावं लागतं. मग असा काही प्रवास तुमचा झाला का?
1: कधी कधी कसं असतंय की मॅडम ऍक्च्युली तेच शिकवलं जातं आपल्याला.
0: अच्छा. कसं सर्व्हाइव्ह करायचं
1: तेच तरी जे आपलं ट्रेनिंगच्या टायमाला आम्हाला तेच शिकवलं जातं.
0: ओके.
1: आणि ज्यावेळी आम्ही खाली म्हणजे वरती चढता म्हणजे श्रीनगरला जायचं डायरेक्ट चढू शकत नाही, कारण त्याच्या आधी मी पाहिला ट्रेनिंग दिली जाते की आपण तिथं गेल्यानंतर काय करायचं आहे.
0: ओके.
1: त्यासाठी सगळं काय आहे मॅडम, अगर राशन नाही आहे तर आपल्याकडे चॉकलेट्स आहेत.
0: ओहो.
1: आणि ते राशनची कमी कधीच पडली नाही आर्मीमध्ये. कधीही काही कोणतीही गोष्ट आपल्याला कमी पडत नाही. कुठली म्हणजे आपण काही ठिकाणी असं असतो की असा बर्फ जास्त होतो तर आपण मेस पर्यंत जाऊ पोचू शकत नाही, तर आपल्याकडे अवेलेबल असतात इंडक्शन स्टोव, राशन, ड्रायर राशन सगळं असतंय, ते आपण गरम करून ते खाऊ शकतो. कोणती गोष्ट आपल्याला आर्मीनं कमी केलेली नाही.
0: अच्छा.
1: गव्हर्नमेंटनं कोणतीही गोष्ट आपल्याला कमी केलेली नाही.
0: एखादा प्राऊड मुमेंट असा कोणता शेअर करू शकाल तुम्ही की त्यावेळी खूप छान वाटलं तुम्हाला आणि हे म्हणजे सर्व्हिस आपण केली किंवा असं काही?
1: मी 2008 मी कपूरतला मी पोस्टेड होतो आणि आपल्या कंपनीची मॅच होती व्हॉलीबॉल. तर मी व्हॉलीबॉल प्लेअर, व्हॉलीबॉलची मॅच होती आणि मी नवीन एकदम नवीन स्टुडंट होतो, नवीन एक कॅन्डिडेट होतो की फौजचा, नवीन एक बिलकुल यंग सोल्जर होतो. आणि त्यावेळी जे मी खेळलो आणि आपली कंपनी जिंकली त्यावेळी मला असं फील वाटलं की नाही मी ज्यासाठी आलेलो आहे ते मी आता अनुभवलेलं आहे. आणि मला एकदम त्या दिवशी प्राऊड फील झालं की माझ्यामुळे मला बेस्ट प्लेअर भेटलेला. आणि त्यावेळी माझी ओळख झाली की सगळ्यांना की एक अमित बिरजे म्हणून आपल्या बटालियनमध्ये एक बेस्ट प्लेअर व्हॉलीबॉल आलेला आहे म्हणून त्यावेळी मला फार प्राऊड फील झालं. आणि आपल्या सीओ साहेबांना मला दरबारमध्ये एक मेडल दिलतात.
0: अरे वा.
1: ती अजून पण म्हणजे मोमेंट ज्यावेळी मी आठवते तर खुश होतो कधी कधी.
0: अच्छा. मग तुम्हाला स्पोर्ट्सची आवड सुरुवातीपासूनच होती?
1: सुरुवातीपासूनच आहे. मी स्टेट खेळलेलो होतो पहिला.
0: अच्छा.
1: त्यानंतर मला गेमची आवड पहिल्यापासूनच आहे.
0: मग सर म्हणजे एवढा छान प्रवास आणि मग रिटायरमेंट घेताना असं म्हणजे वाईट तर नक्कीच वाटलं असेल तुम्हाला?
1: भरपूर वाईट वाटलं. कारण ज्या दिवशी मी रिटायर्ड होऊन येत होतो त्या दिवशी मी फार रडलेलो होतो, कारण मी घर सोडून येत होतो. असं वाटत होतं ज्यावेळी मी पहिला घर सोडून जातो त्यावेळी आई वडिलांकडे बघून रडत होतो. तिकडनं येताना ज्यावेळी जे तिथं आपल्या म्हणजे आई वडील आपण बघतो आपल्या बडीजना, भाऊ आपले बडीज असतात आणि आई वडील आपले सिनियर्स असतात.
0: बरोबर.
1: मग त्यांना सोडून येताना फार दुःख वाटलेलं.
0: दिल्लीमधून तुमची रिटायरमेंट झाली?
1: रिटायर झाली.
0: बरोबर. मग मला वाटते सर तुम्ही असे चांगले वाईट अनुभव खूप अनुभवले असणार एवढ्या वर्षांमध्ये. आणि रिटायरमेंटचं प्रोसिजर तुमचं कसं असतं, म्हणजे जर एखाद्याला परत ते कंटिन्यू करायचं असेल तर करू शकतो?

0: मग आपण काय असतं नेमकं?
1: जर तुम्हाला मी 17 वर्षामध्ये शिपाईमध्ये आहे तर मला वाटतंय की नाही आता माझी मला आणि थोडी वर्ष सर्व्हिस करायचं तर मी प्रमोशन घेऊ शकतो मॅडम.
0: ओके,
1: प्रमोशन घेऊन मी 22 वर्ष करू शकतो.
0: अच्छा, म्हणजे तसं प्रोव्हिजन आहे.
1: तसं प्रोव्हिजन आहे. अगर त्याच्यानंतर मला हवालदार बनायचं, हवालदार म्हणून मी 24 वर्ष करू शकतो. नाईक सुद्धा झाल्यानंतर 26 वर्ष करू शकतो. सुभेदार रँक मध्ये मॅडम 28 इयर्स करू शकतो. सुभेदार मेजर जर मी झालो तर 32 इयर्स करू शकतो. 32 इयर्सच्या नंतर 2 वर्ष आणि भेटतात, 34 इयर्स त्यानंतर नाही भेटू शकत.
0: ओके, मग आर्मीच्या ह्याच्यामध्ये सर म्हणजे असे काही एक्झाम असतात का जे दिल्यानंतर आपण ज्याच्यामुळे आपल्याला प्रमोशन भेटतं?
1: मॅडम जर आपण एक चांगलं म्हणजे एक सर्व्हिसेस नॅशनल खेळलो तर डायरेक्ट आम्हाला हवालदार भेटतंय.
0: अच्छा,
1: त्याचप्रमाणे आपल्या प्रमोशन्स असं असते की आपल्या 8 इयर्समध्ये लास्ट नाईक म्हणून भेटून जाते. त्यावेळी लास्ट नाईक कॅडर चालतंय. कॅडर म्हणजे हेच की आपला एक कोर्स चालतोय आणि कोर्समध्ये त्या टेस्ट पास झाल्यानंतर आम्हाला प्रमोशन भेटतंय.
0: ओके,
1: असे सेम स्टेप आहेत मॅडम सगळ्या गोष्टी. 16, 17, 18 वर्षांचा ज्या ज्या रँक आहेत त्या रँकचे इयर्स येतात, त्याच्यानंतर आपण सर्व्हिस करतो म्हणजे प्रमोशन हे करतो, कोर्स करतो, त्याच्यानंतर आपली प्रमोशन होतात.
0: म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला वगैरे वेगवेगळे एक्झाम असतात, ते पास केल्यानंतर ते वरच्या वरच्या पोस्टला जात असतात.
1: त्याचप्रकारे असते.
0: मग आता 2023ला तुम्ही रिटायर होऊन तुमच्या गावी परत आला.
1: हो मॅडम.
0: मग तिथून तुम्ही हे ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब आता सुरू केलंय, मग त्याची सुरुवात का करावीशी वाटली किंवा काय होते ते सुरुवातीचे दिवस?
1: ओके ओके. स्टार्टिंग पहिला म्हणजे मी आलो दिल्लीमधून, कारण माझा प्रवास सेकंड प्रवास चालू होता की मी रिटायर्ड झाल्यानंतर सेकंड लाईफ मध्ये सेकंड इनिंग म्हणतो आपण.
0: बरोबर.
1: आलो आणि सेकंड इनिंगची सुरुवात कुठून करायची समजत नव्हती. ऍक्च्युली मी दिल्लीमध्ये मॅडम सोबत होतो म्हणजे मला थोडस चिडचिड जागा एक कुठला कुठला प्रॉब्लेम आला नाही, कारण त्या ह्याच्यामध्येच हे झालेलं होतं. लोक 2-3 वर्ष तिथं मॅडम सोबत होतो, मॅडम होती, मुलगा होता आपल्याकडे, क्वार्टर्स होते.
0: अच्छा.
1: इकडे आल्यानंतर तेवढं हे झालं नाही खरं, मला सुरुवात कशा करायची क्लबची. तर मी एक दिवस शेताकडे जात होतो असंच, तर मुलं खेळत होती, काही मुलं लहान लहान मुलं व्यसन करत होती. मग ते मला बघवलं नाही, माझ्या डोक्यात विचारलं, मी त्यांना आत्ता सांगितलं तर नाही समजणार.
0: बरोबर.
1: आता सांगितलं नाही समान, त्यासाठी मी श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब 2023 ऑक्टोबर 24 तारखेला मी सुरू केला. आणि त्यावेळी माझ्याकडे 2 स्टुडंट होते. त्यानंतर 2023ला माझ्याकडनं कोण आर्मीमध्ये सिलेक्शन झालं नाही. 24ची जी सुरुवात होती, 24 मध्ये माझे 7 जण असे सिलेक्शन झाले. आर्मीमध्ये सिलेक्शन झाले 7 जण. आणि मला होतं की कोणत्याही मुलाला गावामधून स्टेट लेवल खेळायचं होतं आणि आपल्या गावामधून कोणतरी डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत मुलं मुली पोहोचायला पाहिजेत.
0: बर.
1: ही माझी तळमळ पहिला होती चालू होती. आणि जे व्यसन करत होते त्यांना मी ह्या खेळाकडे घेऊन यायचं होतं, कारण व्यसन आणि मोबाईल हा थोडासा जास्त चालू आहे आता.
0: हो ना, भरपूर.
1: मग त्यातून दूर आणण्यासाठी काहीतरी हे आपलं ग्राउंड विसरलेले, त्या ग्राउंडमध्ये आणायची माझी तळमळ जी चालू होती ती 2023 मध्ये मी ऑक्टोबरला चालू केली. 2024ला माझी एक मुलगी स्टेट लेवल खेळली, स्टेट लेवलमध्ये मेडल घेऊन आली.
0: अरे वा.
1: आणि आपली थ्रोबॉल टीम खादरवडी स्कूलची ती तालुक्या लेवल डिस्ट्रिक्ट लेवलला पोचली. आपली रिले टीम डिस्ट्रिक्ट लेवलला पोचली. लहान लहान मुली 22 किलोमीटर पळायला लागल्या. 4th, 5th, 6th, 7th मुली 22 किलोमीटर 21 किलोमीटर अशा पळू लागल्या. तर आपण मी एक त्याच टायमाला ज्यावेळी सिलेक्शन झालं त्यांचं 7 जणांचं, त्याच्या आधी मी लॉंग रन म्हणून ठेवलेलो गावाकडून खादरोडी गावाकडून वैजनाथ 22 किलोमीटर होते. तर विदाउट स्टॉप आपल्या लहान मुली जेवढ्या जेवढ्या होत्या मी सगळ्यांना घेऊन गेलो.
0: अच्छा.
1: त्या मुली आता आपण पळत आहेत आणि जी व्यसन करत होती मला ती बघितलेलो, ती मुलं आता व्यसनापासून तर दूर झालेच आणि मेडल सुद्धा आणलेले आहेत आणि डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये सुद्धा मेडल घेतलेले आहेत.
0: छान.
1: आणि आता 2024ला माझे 7 झाले. 2025ला मागच्या वर्षी माझ्याकडून झाले 17 मुलं सिलेक्शन आणि ह्या वर्षी झालेले आहेत 23.
0: अरे वा.
1: तुमच्याकडं मिलन धामणेकर बहुतेक आलेली.
0: हा होय.
1: ती माझी स्टुडंट होती.
0: आणि
1: ती 2 वर्ष हरलेली होती. तिला त्या म्हणजे ती जी सोडलेलं म्हणजे मी नाही करू शकत कारण मी हरलेलो आहे, त्या मुलीला सुद्धा मी आज ती ट्रेनिंग करायला लागले, तुमच्याकडे सुद्धा येऊन गेले. आणि म्हणजे तिचं जे मन हारलेलं होतं ते मन पूर्ण उंचावून आणि ती आता टॉप मध्ये आहे. तर ह्या क्लब मधून मी असे असे कार्यक्रम करतो, रक्षाबंधन, त्यानंतर आपलं मातृवंदना, आई वडिलांचे मातृवंदनेचं पूजा, माता पिता वंदना, गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम होतात. सिलेक्शन झाल्यानंतर आपल्या स्टेजवरती मुख्य अतिथी म्हणून सिलेक्शन झालेला विद्यार्थी असतो स्टेजवरती. आणि त्यांचं सत्कार समारंभ जो ठेवतो मी त्यांच्या आई वडिलाकडूनच ठेवतो.
0: अरे वा.
1: कारण ह्यासाठीच ठेवतो की आपले स्टुडंट जे खाली आहेत त्यांना सुद्धा एकदा वाटायला पाहिजे की आपण आपले आई वडील सुद्धा त्या स्टेजला घेऊन
0: स्टेजवर यावेत.
1: मग त्यासाठी आपले असे कार्यक्रम मुलींना वर्दी ज्यावेळी घालून येतात वर्दीमध्ये त्या मुलांना बोलवतो की जवळून वर्दी बघा काय असते आर्मीचा ड्रेस काय असतो एक रेग्युलेशन डिसिप्लिन काय असते ते बघा. तर आता रिझल्ट माझा 100% आहे याचा कुठला फिजिकलचा. कोणताही विद्यार्थी मतलब कुठेही रनिंग गेला तर कुठे फेल होत नाही सगळे पास होतात कारण ते दररोज प्रॅक्टिस करतात.
0: अच्छा.
1: आणि माझ्या ग्रुपचं नाव आहे क्लबच्या ग्रुपचं नाव आहे जो मेन क्लबचा ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप तो व्यसनमुक्त संघटना म्हणून आहे.
0: अच्छा.
1: त्यामध्ये मी इव्हिनिंगला मेसेज टाकतो की ह्या ह्या ठिकाणी तुम्ही जमायचं आहे.
0: ओके.
1: आणि 6:00 जमायचं आहे 6:30 आपली ट्रेनिंग स्टार्ट होते. त्यांनी 6:00 आत सगळेजण येऊन जमा झालेले असतात आणि हे विद्यार्थी येथून नाही की आपल्या गावामधले नाही सगळ्या गावामधून येतात. आज माझ्याकडं महाराष्ट्र हावेरी उकेरी उबळी ह्या साईडचे सगळे विद्यार्थी माझ्याकडे आहेत आणि ते आपले रूम करून राहतात आणि आपला मेसेज बघून येतात. आणि हे कार्य करत असताना कोणती मी फी घेत नाही. तर हे कार्य करत असतो त्यावेळी आपल्याला भरपूर दान जे आहेत त्यांना वाटते की आपल्या आजूबाजूला काही चांगलं चाललंय ते सगळेजण मला येतात आणि मदत करतात. कोणतेही कोणीही सुद्धा हे करत नाही म्हणजे हे काय करायला लागला आहेच नाही. त्याला आम्हाला येऊन सहकार्य करतात आणि हे करत असताना मी एकटाच करत असतो. बाकी शिक्षक आहेत ते सुद्धा शाळेचे शिक्षक आहेत ते सुद्धा मला फार सपोर्ट करतात. आणि हे करत असताना थोडीशी ग्राउंडची कमी आहे.
0: अच्छा.
1: ते ग्राउंड कधी हे भेटेल बघूया. ग्राउंड भेटलं तर बरं होईल अजून एक. बाकी रोड वगैरे खराब आहेत ते रोड वगैरे करून देतो बोललेत होईल.
0: मग आता तुमचं प्रत्येक वेळी ट्रेनिंग हे वेगवेगळ्या ठिकाणी चालतं.
1: 3 ठिकाणी आहे मॅडम. एक आपल्या खादोडी प्रायमरी स्कूल कडे म्हणजे पावसामध्ये.
0: ओके.
1: आणि ज्यावेळी आपल्याला ग्राउंड तिकडं KLS ग्राउंड म्हणून आहे KLS स्कूलच्या ग्राउंड मध्ये मी ट्रेनिंग करतो. त्यांनी कधी मला बोलले नाहीत की तू इथं काय करायलायस म्हणून. कारण तिथं आम्ही मेसेज करतो आणि तिथं मुलं येऊन उभारतात सगळे तिथं ट्रेनिंग करतात. त्या स्कूलची सुद्धा मुलं आहेत. सगळ्यांना मी कोणताही राहू देत की तो स्टुडंट त्याला भेदभाव नाही आहे की आपल्याकडे आला आणि तो ट्रेनिंग घेऊन गेला.
0: मग शिकवणारे तुम्ही एकटे आणि एवढे सगळे विद्यार्थी मग ते कसं तुम्ही मॅनेज करता.
1: हा प्रश्न मला भरपूर जण विचारलेला आहे. मी तेच की स्टार्टिंगपासून तर आपण एक घर बनवण्यासाठी पिलरला आम्ही उभं करतो तसे आपल्या क्लबमध्ये पिलर आहेत.
0: अच्छा.
1: मी स्टँड एकटाच असतो खरं. माझ्या ऑर्डर माझे पिलर्स आहेत ते ऐकून घेतात आणि 10 जणांना ते सांगतात. ते 10 जणांना आणि सांगतात म्हणजे 240 स्टुडंटना मेसेज तुरंत पोहोचतो. मी माईकमध्ये त्यांचं वर्कआउट घेतो.
0: ओके.
1: कारण आता आवाज पोहोचू शकेल 240 ते माईकमध्ये. मी ग्राउंडमध्ये ज्यावेळी असतो त्यावेळी माईकमध्येच वर्कआउट घेतो. आणि वर्कआउट घेतेवेळी कोणताही विद्यार्थ्याचा एक आवाज सुद्धा येत
0: एकदम
1: स्ट्रिक्ट डिसिप्लिन. जे आर्मीचे रूल्स आहेत अगर आपला कमांडंट या कमांडर समोर थांबला तर कुणाचा आवाज येत नाही. तसं सेम कारण मी इथून डिसिप्लिन शिकून पाठवावं लागलो. त्यांचे आई वडील आपल्या विद्या मुलांना देशाची सेवा करण्यासाठी पाठवा लागले. तो देशाची सेवा करण्यासाठी जाण्यासाठी तयार आहे आणि मी तयार आहे. देशाची सेवा कशी केली जाते कशी तुम्हाला तर शिकवणारच आहेत आर्मीमध्ये जाऊन. खरं त्याआधी प्रिपेअर होऊन जाव.
0: बरोबर.
1: ते डिसिप्लिन मी शिकून पाठवतो.
0: बरोबर. म्हणजे बेसिक सगळं नॉलेज त्यांना देऊन एकदम रेडी करता
1: रेडी करून पाठवतो. मेन मानसिक त्याला स्ट्रॉंग करून घेतो. काय करायचं आहे तिथे गेल्यानंतर कशाला काय फेस करायचं आहे त्याला स्ट्रॉंग करतो. कारण आपण विटू माऊलीला शोधत असतो इकडे तिकडे फिरत असतो इकडे तिकडे फिरत. खरं आपले विटू माऊली आपल्या घरातच असतात. मी त्यांची पहिला जाणीव करून देतो. आई वडिलांची पहिला जाणीव करून देतो की मेन ज्यावेळी तुम्ही उठता त्यावेळी तुमच्या आई वडिलांचा चेहरा बघून तुम्ही ग्राउंडमध्ये या. हे मी पहिला जाणीव करून देतो त्यांना. मग ते स्ट्रॉंग व्हायला इकडे तिकडे बघत असत.
0: बरोबर. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ट्रेनिंग तुमचं सुरू आहे आणि विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. पण तरीही म्हणजे एवढं फ्री ट्रेनिंग तुम्ही देताय ठीक आहे पण तरी सुद्धा आपल्याला स्वतःचा खर्च पाणी काढण्यासाठी मग इतर काही तुम्ही काम वगैरे करता का कसं चालत.
1: म्हणजे त्यांनी हे माझं काम बघितले की मी जे करायला लागलोय फ्रीमध्ये करायला लागलो इतक्या मुलांना शिकवा लागलोय. त्यांनी म्हटले की मी ते IDFC मधलं सोडलोय आता रेडियंट मधनं. आता मी दुसरीकडे कॅश मॅनेजमेंटचंच काम करतोय. त्याने बोललेत की तू जे काम करायलायस त्यासाठी तुम्हाला हे जॉब म्हणून म्हणतोय की तुम्ही जास्त मोबाईलमधनं किंवा तुम्ही येऊन डायरेक्ट कॅश मॅनेज करून द्या आणि तुम्ही तुमच्या ट्रेनिंगला जा.
0: अच्छा,
1: हे आपण करतो, हे त्यांच्याबरोबर सुद्धा कनेक्टिंगमध्ये काम करतो.
0: मग अमित सर, जेव्हा तुम्ही रिटायर झालात त्यावेळी आर्मीचे नियम म्हणजे खूप कडक, ते पाळलेच पाहिजेत सगळे, आणि ती आपल्याला सवय लागून गेलेली असते. मग रिटायरमेंट नंतर काही अशा अडचणी आल्या का? म्हणजे ती सवय वेगळी आर्मीमध्ये असताना आणि घरी आल्यानंतर थोडं रिलॅक्सेशन आणि मग म्हणजे माइंड पण जरा फ्री असतं, पण ते जे अंगाला जी वळण लागलेलं असतं किंवा ती जी सवय लागलेली असते ती सुटत नाही लवकर, आणि आपल्याला कायमच असं वाटत असतं की ते दुसऱ्यांकडून पण व्हावं. तर अशा कधी अडचणी आल्या का?
1: नाही, ते अशा कधी अडचणी आल्या नाहीत, कारण ज्या रिटायर्डच्या आधी माझ्याकडं आपली फॅमिलीच माझ्यासोबतच होती.
0: अच्छा.
1: मग ते त्याच्यामुळे ते रिटायर्ड झाल्यानंतर काय मी अशा अडचणी आल्या नाहीत, कारण रिटायर्ड झालोय म्हणून मी झोपलो नाही.
0: ओके.
1: आता मी रिटायर्ड झालोय काय झोपायचं नाही. मी रिटायर्ड झाल्यानंतर 4:30 ला 5 ला आपला उठून आपल्या ग्राउंडला पोहोचलो. त्यावेळी माझ्या स्टुडंट नव्हते, कारण मी वॉकिंग करत होतो, मी सगळं काही आपला वर्कआउट करत होतो, शेताकडे जात होतो. त्यानंतर आपला आला जॉबला, म्हणजे कोणती चिडाचिड अशी झालेली नाही आहे की आपलं फोर्थचे रूल्स मी घरी आणलो नाही.
0: अच्छा.
1: घरचे रूल्स मी फौज मध्ये घेऊन गेलो नाही आणि फौजचे रूल्स मी घरी आणलो नाही.
0: बरोबर. म्हणजे हे मॅनेज करणं खूप
1: गरजेचं आहे, कारण आम्ही रिटायर्ड होऊन येतो तर तिकडचे रूल्स फौज मध्येच आहेत. आपले ते रूल्स इकडं आणणं नाही, इथली परिस्थिती काय ती मॅनेज करणं बहुत म्हणजे फार गरजेचं आहे. रिटायरमेंट फौजीला की तिकडचे रूल्स इकडं आणायचे नाहीत.
0: बरोबर.
1: इथून थोडं मॅनेज, हा आपले रूल्स आहेत करायला पाहिजे फॉलो, नाही म्हणत नाही का, तेवढे नाही.
0: हो ना,
1: कारण घरचे त्या लेवलचे नाही आहेत, त्या रूलचे नाही आहेत.
0: अगदी. मग अशा वेळी थोडस म्हणजे हे जर मॅनेज करायला व्यवस्थित नाही जमलं तर मग जर असं चिडचिड होणं आणि मग म्हणजे दुसऱ्यांकडून अपेक्षा असते त्या जर पूर्ण नाही झाल्या तर मग तो राग येणं हे ते सगळं मग जरा डिस्टर्ब होते लाईफ.
1: हा, मग ते आपल्यावरती असतं की मी सरळ सांगतो की कसा हा मेसेज मी प्रत्येक एक फौजीला सांगतोय की ज्यावेळी तुम्ही येता रिटायर्ड होऊन तर तुम्ही जी अपेक्षा ठेवता तेवढी 100% अपेक्षा ठेवू नका. आणि जर तिकडून ज्या स्ट्रॉंगली विरोध यायला लागलाय तर पहिला तुम्ही शांत व्हा, अर्ध्या तासानंतर तो जो जेवढा विरोध होता तो आपणच शांत होतो, मग त्यानंतर तुम्ही बोला. त्याच्यानंतर तुम्ही ते हे करा. तुम्ही जर 100% स्ट्रॉंग विरोध केला तर ते कधीही जुळणे नाही.
0: बरोबर.
1: मग त्यासाठी तुम्ही पहिला शांत व्हा, ऐकून घ्या, काही प्रॉब्लेम नाही, ऐकून घ्या. ऐकून घेतला तर हित ते म्हणजे इथपर्यंत असतंय, त्यानंतर ते ज्या गोष्टी ऐकायच्या त्या गोष्टी ऐकायला पाहिजे, नाही ज्या गोष्टी सांग. कोण डायरेक्ट विरोध करत नाही कुठल्याही गोष्टी. थोडस रिलॅक्स, स्वतःला रिलॅक्स करा, त्यानंतर त्या विरोधाला आराम मध्ये सिम्पलली घ्या, त्यानंतर त्यांनी समजून घेतील. जर फौजी कसा असतोय की मी एक सिनियर आहे, ज्युनियरनं जर मला ओरडलं नाही ये ओगा ओगा ये ओगा ते अशा गोष्टी होत असतात. फौज मध्ये थोडस म्हणजे रूल्स स्ट्रॉंगली असतात, कारण आपण ते रूल्स इथं घरी आणायचे नाही. आपल्या मुलांवरती या आपल्या कुठल्याही कुटुंबामध्ये कुणावरची चिडाचिड करायची नाही.
0: बरोबर ना.
1: इथंच नाही ना की आपण सिव्हिलमध्ये कोणत्याही कुणाची कुठेही गेलो, सिव्हिलमध्ये कोणत्याही मोठ्या माणसांचा आदर करायला तर आपण शिकवलेलं आहे फौजनं. मग आपण आदर करून वागलं पाहिजे. आणि फौजीना एवढं सांगतो की ते रूल्स तुम्ही ताण.
0: बरोबर. मग आता एवढे सगळे खेळाडू तुमच्या अंडर ट्रेन होत आहेत, तर मग पुढचे काही प्लॅनिंग्स तुमचे आहेत का की आणखीन असं काहीतरी व्हायला पाहिजे किंवा असं व्हावं अशी तुमची इच्छा?
1: माझी इच्छा अशीच आहे की म्हणजे मी आर्मीसाठीच असं स्ट्रॉंग करत नाही, तर मी प्रत्येक एक स्टुडंटला प्रत्येक व्यसनातून दूर करण्याचं काम, गेमची इच्छा, व्हॉलीबॉल कोणताही गेम आपल्या संध्याकाळी खेळण्यासाठी, जे आपल्याकडे ग्राउंड अवेलेबल नाही आहे ते ग्राउंड झालं आणि पावसामध्ये मुलांना थांबण्यासाठी अशी जागा भेटली तर एकदम एक अजूनही मुलं जी इकडे तिकडे फिरत आहेत ती ग्राउंडमध्ये येतील.
0: म्हणजे जी मुलं आता टाइमपास करत उगीच फिरत आहेत इकडे तिकडे,
1: कारण प्रत्येक गेमचे रूल्स आपल्याला माहिती आहेत. आज मी चालू केलोय तर अजून असे कोणी ना कोणी चालू करणार नक्कीच.
0: बरोबर.
1: असे स्पोर्ट्समॅन आर्मी मधून रिटायर्ड होतील आणि चालू करतील. मी अपेक्षा करतोय की चालू करतील.
0: फ्री मध्ये करणं जरा असं कठीणच आहे आजकालच्या जीवनामध्ये.
1: आहे आहे. त्याला पण जिगर पाहिजे त्या गोष्टी.
0: तेच तेच सर. याच्या व्यतिरिक्त सर मग तुमची फॅमिली, फॅमिलीमध्ये कोण कोण असतं आणि तुमच्या काय हॉबीज आहेत?
1: आई वडील आहेत, कारण सगळेजण म्हणतात की ज्यावेळी रिटायर्ड नाही आता आपण सगळेजण म्हणतात. मी एक त्या सगळ्यांना एक मेसेज देणार आहे की आपण आता गेलो की तुझे आई वडील कुणाकडे आहेत रे विचार. हा प्रश्न असतो की तुझे आई वडील कुणाकडे आहेत, मग तो आनंदात खुशी सांगतो माझ्याकडे आहेत. मग त्यांना मी सांगतो की आई वडील माझ्याकडे नसतात, आम्ही आई वडिलांकडे असतो. तर मी आई वडिलांकडे आहे आणि आई वडील मी आणि बहीण आणि मॅडम आणि माझा मुलगा आहे, आम्ही 5-6 जण असेल.
0: अच्छा, मग मुलगा काय करतो? छोटा आहे,
1: 5वीला आहे. okay. आता केवीला जातोय.
0: बर, त्याला पण खेळायची आवड आहे.
1: हो हो, ज्या दिवशी सुट्टी असते तो माझ्या आधी उठून असतोय.
0: मग ह्याच्या व्यतिरिक्त आणि तुम्हाला जर रिकामा वेळ भेटला तर काय करायला आवडतं तुम्हाला?
1: मला सगळ्यात जास्त की आता जर संडे रिकामा वेळ असतो तर मुलं इकडे तिकडे मोबाईल मध्ये घेऊन बसलेले असतात, तर मी त्यामध्ये टुर्नामेंट ठेवतो आणि व्हॉलीबॉलचा टुर्नामेंट होतो, कारण मला अजून पण ती खेळायची इच्छा व्हॉलीबॉलची गेलेली नाही आहे आणि ती व्हॉलीबॉल मी गेम मध्ये जास्त करून रुतो असतो. आणि म्हणजे कधी एकदा 5 वाजतात आणि 5:15 मी ग्राउंडला कधी एकदा जाऊ, माझे स्टुडंट कधी येतात, मला एवढंच आता लागलेलं असतंय की माझी हॉबी म्हणजे तीच आहे आता, की केव्हा एकदा स्टुडंट ग्राउंडला येतात आणि स्टुडंट बरोबर केव्हा एकदा वर्कआउट चालू करतो.
0: अच्छा, म्हणजे सगळं लक्ष तिकडेच असतं.
1: सगळं लक्ष.
0: ओके, अमित सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, आणि तुमचा जो आर्मीचा प्रवास होता आणि रिटायरमेंट नंतर जे तुम्ही आता लाईफ जगताय त्याबद्दल तुम्ही सगळं सविस्तर आमच्या सोबत चर्चा केलीत आणि तुम्ही आला तिकडं त्याबद्दल थँक्यू सो मच. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केल वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. अमित बिर्जे आपल्यासोबत होते, जे 17 वर्ष आर्मीमध्ये होते आणि 2023 ते रिटायर झालेत. खादरवडी गावचे रहिवाशी आहेत आणि 2023 त्यांनी श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब हे सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या खेळांचं ट्रेनिंग ते देतात आणि हे ट्रेनिंग फ्रीमध्ये देतात ते, आणि 240 जवळजवळ विद्यार्थी त्यांच्याकडे आता सध्या ट्रेनिंग घेत आहेत. त्यांना आपण ऐकत होतो, कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486 2 86.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे। कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा। केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत। नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण। विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा। पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे। उशीर करू नका, डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका। अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056483।

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?
3: रोहित.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी, बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर, 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शन.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company, on Sunday, 18th of October 2026. This workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 95135-19666 Geekona Success Strategy.

0: is Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Palgam. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-915778 and 77954-35314.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಲೋಕ ಎಷ್ಟು ಶ್ರೀಮಂತ, ಅದಕ್ಕೆ ಕೊಡುಗೆ ಕೊಟ್ಟೋರು, ಅದನ್ನ ಶ್ರೀಮಂತಗೊಳಿಸ್ತೋರು ಹಲವಾರು. ಆ ಹಲವರನ್ನ ಪರಿಚಯಿಸುವಂತಹ ಪುಟ್ಟ ಪ್ರಯತ್ನ ನಮ್ಮದು. ಅಂತಹ ಹಲವರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಡಾಕ್ಟರ್ HS ವೆಂಕಟೇಶಮೂರ್ತಿಯವರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೂಲಕ ಇಂತಹ ಮಹಾನ್ ಕವಿಗೊಂದು ನಮನ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸುವಂತಹ ಸಮಯ ಬಂತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅನಿಸಿಕೆ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगाव मधील KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।

केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.